ए परिकित हेमे थ्रुचे परिकित गीत ब्रुचे सो वन इज गिन वी टू कन कन करू सो साइ ए परिकित गीत नी तान बिस वन शोने इजलमन Doch singen sollte nur wer's kann. Du kannst doch nur schreien. Und du singst, und du singst, und du schreist.